एक ओंकार सतगुर प्रसाद राग माला राग एक संग पंच परंगन संग अलाप हे आठौ नंदन प्रथम राग पहरौ वै करही पंच रागनी